0: वेणुधुनी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहसिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः एफएम 90.4 केएलई कनसु. संस्कृतं वदामः कार्यक्रमे भवतां भवतीनां च हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणू 90.4 FM KLE कणसूर.

संघर्ष हा यशाच्या मार्गातील सर्वोत्तम शिक्षक आहे। आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू। भारतातील लडाख मध्ये 26 सैनिकांना घेऊन जाणारे वाहन शोक नदीत कोसळले, ज्यामध्ये 7 सैनिकांचं निधन झालं। घटना आजचीच आहे, साल होतं 2022। हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क आणि हिबाकुशाला भेट देणारे बराक ओबामा अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती आहेत। अमेरिकेची डिस्कवरी हे अंतराळ या नव्या अंतराळ स्थानकाकडे झेपावले तेही आजच। ग्रँड प्रिन्सेस या जगातल्या सर्वात मोठ्या व सर्वात महागड्या जहाजाने आपल्या पहिल्या सफरीला सुरुवात केली तीही आजच। तारापोरवाला मत्स्यालय मुंबई येथे सुरू झाले तेही आजच्याच दिवशी। क्रायसलर सेंटर न्यूयॉर्क या त्या काळातील सर्वात उंच म्हणजेच 319 मीटर 1046 फूट इमारतीचे उद्घाटन झाले तेही आजच्याच दिवशी। महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झाली तीही आजच। आता आजचे जन्मदिवस पाहू। महेला जयवर्धने श्रीलंकेचे क्रिकेटपटू यांचा जन्म आजचाच। डॉक्टर भालचंद्र वणाजी नेमाडे कादंबरीकार यांचाही जन्म आजच। बिपन चंद्र भारतीय इतिहासकार यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा। कृष्णदेव मुळगुंद चित्रकार व नृत्य दिग्दर्शक यांचाही जन्म आजच आहे। हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानस भक्तिगीत ऐकत राहा। 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ।

वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषा तुमच्यासोबत आज राशी भविष्य सांगणार आहे आणि सुरुवात करते मेष राशीपासून. विद्यार्थी वर्गाचा उच्च शिक्षणाचा मार्ग आज मोकळा होईल. आज मुलांची सामाजिक कार्यात रुची वाढलेली पाहून मन प्रसन्न राहील. वृषभ रास, तुमचे एखादे काम दीर्घकाळापासून प्रलंबित असेल तर आज तुम्ही ते पूर्ण करण्यास तयार असाल. जोडीदाराशी वाद होत असेल तर आज ते वरिष्ठ सदस्यांच्या मदतीने हा वाद सोडवला जाऊ शकतो. मिथुन रास, आज तुमच्या पत्नी आणि मुलांच्या अचानक बिघडलेल्या तब्येतीमुळे तुम्हाला थोडी धावपळ करावी लागू शकते. त्यासाठी काही पैसे खर्च होतील. कर्क रास, आज कुटुंबात कोणत्याही शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. सिंह रास, आज तुम्हाला तुमच्या नोकरीत काही काम सोपवले जाऊ शकते ज्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. कन्या रास, आज तुमच्या भावाला किंवा बहिणीला आरोग्याशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात ज्यामुळे तुम्हाला थोडी धावपळ करावी लागेल. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत्र. वेणू दोन्ही 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणू धोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या 600 ऐकू ज्यामध्ये तुळरास. आज तुमचे पद आणि प्रतिष्ठा देखील वाढताना दिसत आहे. आज जर तुम्ही एखाद्याकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते अजिबात घेऊ नका, कारण ते फेडणे खूप कठीण जाईल. वृश्चिक रास, जर तुम्ही आज कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार केला असेल तर त्यामध्ये तुम्हाला भाग्याचीही साथ मिळेल. धनुरास, नोकरदार लोकांना आज पदोन्नती मिळू शकते, त्यामुळे त्यांना मानसिक शांती व आनंद मिळेल. मकर रास, आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह शुभ कार्यात सहभागी होणार आहात आणि तुम्हाला तुमचे उत्पन्न लक्षात घेऊनच खर्च करावा लागेल, अन्यथा भविष्यात तुमची आर्थिक स्थिती अडचणीत येऊ शकते. कुंभ रास, व्यवसायात आज तुमचे काही विरोधक असतील तर ते तुम्हाला त्रास देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू शकतात, त्यामुळे आज तुम्ही सतर्क राहून काम करावं. आणि शेवटची मीन रास, आज जर व्यावसायिक कामासाठी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर हा प्रवास काही काळ पुढे ढकला. परीक्षेत चांगले यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणुगोणी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी पाहू. मीनू मसानी अर्थतज्ञ यांची आज पुण्यतिथी. लक्ष्मण शास्त्री जोशी विचारवंत तर्कतीर्थ यांची पुण्यतिथी आजच. अरविंद मंगरुळकर संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक यांची पुण्यतिथी आजच आहे. पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न यांची पुण्यतिथी आजच. रमाबाई भीमराव आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी यांची पुण्यतिथी आजच आहे. कंदुकुरी वीरे सालिंगम भारतीय लेखक आणि कार्यकर्ते यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. या होत्या आजच्या पुण्यतिथीने. यासोबत मनीषा निरोप घेते, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा 90.4 FM KLE कणसूर. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू। स्वस्थ मन निरोगी शरीर या सीरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत। लगेच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत रहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू।
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ, मानसोपचार तज्ञ। स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 21 पुष्पौषधीची म्हणजेच मस्टर्ड या बॅच फ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत। मस्टर्ड या औषधीची गरज असलेल्या व्यक्तींसाठी एका वाक्यात संदेश द्यायचा झाला तर तो असा असेल की ह्यानी जीवनात समजून घ्यावं, जाणून घ्यावं की ऐल तीरी नांदे सुख, पहिलं तीरावर दुःख, मध्ये वाहते जीवन ऐसे संसाराचे रूप। जीवनाच्या सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि हे समजून घेणं मस्टर्डची गरज असलेल्या लोकांसाठी अत्यावश्यक ठरतं। मस्टर्ड या औषधाबद्दल जाणून घेताना लक्षात घ्या की काही विशिष्ट प्रकारच्या मानसिक आजारातच अशा प्रकारची मनस्थिती आढळून येत असल्यामुळं या औषधाचा वापर थोडा कमी केला जातो। मस्टर्ड या औषधाचं महत्वाचं लक्षण म्हणजे जीवन झाकोळून टाकणारा, मनाला व्यापून टाकणारा अत्यंत निराशामय असा उदासपणा, ज्याचं कारणच माहीत नाही अशी अंधकारमय मनाची दुःखितावस्था जी अचानक त्या व्यक्तीला ग्रासून टाकते आणि मग केव्हा तरी नष्टही होते, पण मनाला हे ग्रहण ज्यावेळी लागतं तो काळ सहनशीलतेच्या पलीकडे असतो, तो काळ सहनशीलतेच्या पलीकडचा असतो। जणू एखादा भयानक मोठा काळा कुट्ट ढग त्या व्यक्तीच्या सभोवताली पसरून राहतो आणि आशेचे आनंदाचे किरण जराही आत येऊ देत नाही। जीवनातील सुखांची मनाला जाणीवच होत नाही, जणू अशा संवेदनांचे दरवाजेच बंद झालेले असतात। दैनंदिन व्यवहारातील छोटे छोटे प्रसंगही माणसाला आनंद देतात। मानवी जीवनच इतकं विविधरंगी आहे की ते अनुभवण्यातच सुखच सुख असतं, पण मस्टर्ड या औषधाची मनस्थिती असेल तर त्या व्यक्तीला जीवनातील कोणताही सुखोपभोग घेणं केवळ अशक्य असतं। हा असा उदासपणा का आला आहे हे त्या व्यक्तीला समजतच नसतं। हा असा उदासपणा का आला आहे हे त्या व्यक्तीलाही समजत नसतं। ज्यावेळी हा उदासपणा, निराशा, मनावरचे दुःख पटल आपल्या आपण निघून जातं, आनंद जाणवू लागतो, तेव्हा मात्र त्या व्यक्तीला खरोखरच स्वर्ग मिळाल्याचा आनंद होतो। ही निराशामय अवस्था गॉर्स व जेन्शियन पेक्षा मात्र वेगळी असते, कारण या दोन्ही औषधांच्या बाबतीत व्यक्तीला त्या निराशेचं कारण माहीत असतं। मस्टर्ड या औषधाच्या रुग्णाला ही निराशा, उदासपणा का आणि केव्हा येईल हेच माहीत नसतं, केव्हा जाईल हेही सांगता येत नाही। त्यामुळं अशा अवस्थेबद्दल एक अनामिक भीती ही त्याच्या मनात ठाण मांडून बसलेली असते। कधी कधी डोकं दुखणं, झोप न लागणं अशा प्रकारची गौण लक्षणही असतात आणि अशा व्यक्तीच्या बाबतीत मनाची कवाडं उघडण्याचं काम मस्टर्ड हे औषध करतं। मस्टर्ड या औषधाच्या विरुद्ध मनस्थिती कशी असते पहा। या व्यक्तीच्या मनात एक प्रकारची स्थिरता, स्थितप्रज्ञता असते, त्यामुळं कोणत्याही प्रकारचा उदासपणा, नैराश्य, दुःख यांच्याशी ते सहज सामना करू शकतात। ऐल तीरी नांदे सुख, पहिलं

0: त्यांचं त्यांनाच समजेना. प्रथम त्यांना वाटलं आपल्याला कामाचा व्याप अधिक होत असावा व त्यामुळे थकून जाऊन हा उदासपणा येत असावा, पण पुढे तो कमी झालाच नाही. खरं तर हॉस्पिटल मधील काम त्यांना आवडत होतं, त्याचा कंटाळा येणं शक्यच नव्हतं. मग काही आर्थिक चिंता त्यांना सतावत होती का? तर तसंही नाही. मुलगा सून नोकरी करतच होते, केवळ आवड मन रमावं या हेतूनच त्यांनी नोकरी चालू ठेवली होती. सुशीलाबाई सांगत होत्या, या उदासपणाचा अटॅक आला की मला जगणंच नकोसं वाटतं, कशातही रस घेता येत नाही, कोणत्याच गोष्टीत रस वाटत नाही. हे असं का होतं मला माहित नाही. आपण 15-20 दिवसांनी ते कमी होतं आणि एकदम कुणीतरी तुरुंगातून अंधार कोठडीतून सुटका केल्यासारखं वाटतं. या काळात मला काही करावंसं वाटत नाही, करायला गेले तर थकून गळून गेल्यासारखं होतं आणि ते काम मी अर्धवट सोडून टाकते. सुशीलाबाईंना त्यांच्या या अशा प्रकारच्या उदासपणासाठी मस्टर्ड आणि थकव्यासाठी ऑलिव्ह या दोन पुष्पौषधी दिल्या. 2 महिन्यांनी त्या नोकरीवर रुजू झाल्या. सुशीलाबाईंना त्यांच्या उदासपणासाठी मस्टर्ड आणि थकव्यासाठी क्रमांक 23 चे ऑलिव्ह हे औषध दिलं. 2 महिन्यांनी त्या नोकरीवर रुजू झाल्या, थकवा कमी झाला. पण 6 महिन्यातच त्यांना पुन्हा एकदा थकवा कमी झाला. 6 महिन्यात त्यांना फक्त एकदाच असा त्रास झाला, त्यानंतर पुन्हा एकदा झाला, पण फक्त 3-4 दिवसच. हळूहळू हे प्रमाण 4-5 महिन्यातून एखादा दिवस इतकं कमी झालं. सतत 2 वर्ष औषध घ्यावं लागलं, पण आता सुशीलाबाई आपल्याला हा त्रास होत होता हे सुद्धा विसरून गेले आहेत. आणखी एक उदाहरण घेऊ. ललिताबाई एक संस्था चालिका, त्यांनाही वरील प्रमाणे त्रास होत होता. परंतु याचबरोबर संडासला साफ न होणं, अर्धशिशी, भूक न लागणं, झोप न लागणं या तक्रारीही त्यांना सतावीत होत्या. ललिताबाईंचा स्वभाव आणि कामाची पद्धत मला माहीत होती. सारखं काम आणि काम, खाता पिताही तोच विचार, मनाला शांतपणा असा नाहीच. सतत या मानसिक आणि शारीरिक तणावाखालीच त्या वावरत असत. मनशांती विश्रांती अशी नाहीच. ललिताबाईंना मी मस्टर्ड आणि क्रमांक 31 ची पुष्पौषधी वरवेन दिली आणि वरवेन हे औषध सततच्या मानसिक आणि शारीरिक ताणासाठी होतं. यामुळे नैराश्य तर कमी झालंच, पण इतर शारीरिक तक्रारीही मावळल्या. धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KLV अणुध्वनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. मी आहे तुमच्यासोबत मनीषा आणि आज एक विशेष प्रोग्राम तुम्हाला ऐकवणार आहे आणि ज्यामध्ये माझ्यासोबत आहे विजय श्रीकांत कल्लुरी. नुकतीच जी CAG परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये विजयनं घवघवीत यश संपादन केलंय. मूळचा गुरामट्टी गावचा आहे तो, पण शिक्षणासाठी मुंबई येथे होता. त्याच्याशी आपण बोलणार आहोत आणि CAG परीक्षा पास करण्यासाठी त्यानं काय काय प्रयत्न केले त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्हाला सांगायला आवडेल की CAG जी परीक्षा आहे ती देशातील पहिल्या 5 कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. त्यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण व्हायचं असेल तर खूप साऱ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि आपण आपला अभ्यास सुरू ठेवला पाहिजे. तर विजयशी बोलून आपण जाणून घेऊया की त्यानं कशा पद्धतीनं ही CAG परीक्षा पास केली. विजय, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे.
1: नमस्कार. थँक्यू मॅडम.
0: फर्स्ट ऑफ ऑल खूप सारं अभिनंदन तुझं वेणुधुनीच्या पूर्ण टीम कडून की तू एवढी कठीण परीक्षा पास झालास, त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन.
1: थँक्यू मॅडम.
0: ओके विजय, मला सांग की ही जी CAG परीक्षा आपण करतो किंवा बसतो, CA म्हटलं की ऐकूनच असं म्हणजे सामान्य लोकांना थोडस गोंधळल्यासारखं होतं की खूप अवघड असणार आणि खूप सगळा मॅथ्सचा सगळा गोंधळ आणि मॅथ्स म्हटलं की जरा प्रत्येकाला कठीणच जातं. तर ही जी CAG परीक्षा होती त्याच्यासाठी काय नेमक्या स्टेप्स असतात आणि तू काय काय केलंस?
1: CA मध्ये बघा, दोन ऑप्शन असतात. एक 12वी नंतर तुम्ही क्लिअर करू शकतात किंवा तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करा 15वी पर्यंत, त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट इंटरमिडिएटला अपियर करू शकता. 12वी नंतर केला तर 3 स्टेप फाउंडेशन असतो, इंटरमिडिएट आणि फायनल. फाउंडेशन मध्ये पास झाला त्याच्यानंतर तुम्हाला इंटर मध्ये पण दोन्ही ग्रुप क्लिअर करायला लागतील. ते क्लिअर झाले मग तेव्हा तुम्हाला आर्टिकलशिप म्हणून ट्रेनिंग पिरियड असतो, कोणत्या तरी CA रजिस्टर्ड असतो प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट, त्याच्याकडे 3 वर्षाची ट्रेनिंग कंपल्सरी असते. ती कंपल्सरी ट्रेनिंग कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही फायनल एक्झामला अपियर करू शकता. त्याच्या आधी तुमचे GMCS वगैरे काही इन्स्टिट्यूट द्वारा काही प्रोग्राम असतात, त्याच्या पण एक्झाम असतात, ते क्लिअर करूनच फायनल एक्झाम क्लिअर करायची. मग तुम्हाला तिथून डिग्रीचं सर्टिफिकेट वगैरे त्याच्यानंतरच अप्लाय करू शकतो एक्झाम क्लिअर करून.
0: ओके, मग तू कधी हे जॉईन केलं?
1: मी 10वी नंतर कॉमर्स घेण्याचं माझा मेन मोटिव्हच हे होतं की मला CA करायचं आहे, कारण कॉमर्स मध्ये बेस्ट म्हणजे सर्वात प्रोफेशनल डिग्री चार्टर्ड अकाउंटंट आहे. म्हणून मी 10वी नंतर जसं CA करायचं म्हणून मी कॉमर्स घेतलं, नाही तर सायन्स ऑप्शन होता. कॉमर्स घेतला म्हणजे CA करायचं त्याच्यावर डिसाईड होता, पण 12वी नंतरच स्टार्ट केला होता मीही.

0: इझिली झालं, फक्त सीए मध्ये थोडा एफर्ट्स जास्त लागले ते.
1: म्हणजे ग्रॅज्युएशनची स्टडी सुद्धा तू चालू ठेवलीस आणि सीए ची पण?
0: कॉलेजही चालू होतं, माझं कॉलेजचं स्टडीही चालू होतं आणि सीए चाही चालू होतं, दोन्ही.
1: बापरे, मग हे दोन्ही कसं मॅनेज केलं असतो?
0: ग्रॅज्युएशन मध्ये फक्त जे मेन अकाउंटिंग वगैरे सब्जेक्ट आहेत ना, ते जे आहेत ते सीए साठी इझी पडतात, आणि बाकीचे जे थिअरी सब्जेक्ट आहेत त्यासाठी तुम्हाला लेक्चर बघणं किंवा अभ्यास करणं ते कंपल्सरी होतं. मग एज्युकेशन साठी ते आपल्या सीए मध्ये अकाउंटन्सी टॅक्स वगैरे सब्जेक्ट आहेत ना, ते मला इझी पडायचे. बाकीचे सर्व स्वतःहून प्रिपेअर करा, एक्झामच्या रिलेटेड जेवढा अभ्यास करायला लागायचा ना तेवढा करायचो हे मी.
1: मग ग्रॅज्युएशन करत असताना हे सीए सुद्धा मग फेल होणं असं कधी या दरम्यान झालं?
0: हो झालं आहे, फेल्युअर आलं आहे. मला बारावी पर्यंत किंवा ग्रॅज्युएशन मध्ये काही कधी असं फेल्युअर आलं नव्हतं, कारण स्टेट बोर्ड आणि ते सर्व तुम्हाला एवढं डिफिकल्ट वाटत नाही. नंतर जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतो तेव्हा फेल्युअर येतात. मला सीपीटी, पहिला सीपीटी होता, आता फाउंडेशन झालंय, त्याच्यामध्ये पण मला बारावी नंतर फर्स्ट टाइम असं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अपियर केली ना तेव्हा फेल्युअर आलं होतं फर्स्ट टाइम. पण नंतर जरा कळालं की कुठे चुका होत आहेत काय होत आहेत ते बघून मग क्लास वगैरे अपडेट करून तेव्हा एक्झाम दिला, तेव्हा फर्स्ट लेवल माझा क्लिअर झाला होता. त्याच्यात फेल्युअर आला, नंतर मग तेच क्लासेस, त्याच मोटिवेट, त्याच माइंडसेटने मी पुढचे एक्झाम दिली. मग तो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर झाला. त्याच्यानंतर दुसरा ग्रुप होता इंटर लेवल, इंटरचा, तो मला नेक्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर झाला होता.
1: मग विजय, मला सांग की म्हणजे बारावी झाल्यानंतर तेवढं आपल्याला जास्त नॉलेज नसतं,
0: बरोबर,
1: आणि म्हणजे कुठलं नेमकं कशी स्टडी करावी म्हण किंवा आणखीन काही वेगळ्या गोष्टी आपल्याला सर्च कराव्या लागत असेल तर तेवढं माहिती नसतं. मग या सगळ्या गोष्टी तू कशा मॅनेज केल्यास?
0: बघा, बारावी नंतर पहिला मी स्वतःहूनच बोललो की बारावी पर्यंत एवढे चांगले मार्क्स आले आहेत, पर्सेंटेज आहेत, मी स्वतःहून करू शकतो. जेव्हा स्वतःहून करून पहिला फर्स्ट टाइम अपियर झालो एक्झाम साठी, पण तेव्हा कळालं की फेल्युअर आलं तेव्हा मला. तेव्हा कळालं की माझ्याकडे जे आहे ते एक्झाम साठी लागणार नाहीये, काहीतरी एक्स्ट्रा आहे त्यासाठी मला प्रिपेअर करायला लागणार आहे. मग ते मी बाहेर माझे मित्र वगैरे आहेत त्यांच्याशी हे केलं, कॉन्टॅक्ट केलं. मग त्यांनी क्लासेस वगैरे सजेस्ट केले की असे असे ह्याच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी क्लासेस असतात. ते जेव्हा अपियर केले की त्यांना काय डिमांड असते प्रोफेशनल एक्झाम साठी, मग तेव्हा मला कळायला लागलं की ह्या एक्झाम साठी असं प्रिपेअर करायला पाहिजे. कारण हे थोडं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वेगळं असतं आणि बारावी पर्यंत जे स्टडी करतो ते पूर्ण वेगळं असतं.
1: हो ना?
0: हो, बरोबर.
1: मग ही जी स्टडी तू करत होतास त्याच्यासाठी म्हणजे बारावीची स्टडी जी केला असतो, बारावी मध्ये किती पर्सेंटेज घेतला?
0: बारावीला मला 87% होते.
1: 87 आणि मग त्याच्यानंतर म्हणजे तेव्हा तू दहावी नंतरच ठरवलं होतास की तुला सीए व्हायचं? असं का, म्हणजे असे विचार का आले तुझ्या मनामध्ये?
0: बघा, दहावी झाल्यावरती पहिला सर्व जर दहावीला चांगले पर्सेंटेज आले असतील तर सगळ्यांचं माइंडसेट असतं की मी सायन्स घ्यावं, सायन्स मध्ये काहीतरी चांगला करावा. मी पण सायन्सचा फॉर्म भरला होता, पण नंतर एक कुठेतरी जाऊन अशी एक्झाम दिली जिथे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणून काहीतरी हे होते, त्याच्यामध्ये जाऊन एक्झाम दिली होती. त्याच्यामध्ये आपल्याच्या मध्ये माइंडसेट मध्ये कशाच्या प्रती हे रुची आहे ते चेक केलं जातं. त्याच्यामध्ये मी चेक केलं, सायन्स मध्ये मला होते चांगले मार्क्स आले होते, पण ते शाळे त्याच्यामध्ये एवढा रुची नाही जेवढा मॅथ्स आणि
1: तुला इंटरेस्ट नव्हता.
0: मॅथ्स मध्ये इंटरेस्ट आहे तेवढा सायन्स मध्ये नव्हता. मग ते मॅथ्स मध्ये आहे म्हणून त्याच्यासाठी एक्झाम दिलं, तिथून बोलले की कॉमर्स यासाठी बेस्ट राहील असं मला स्वतःला, आणि त्यांनी पण मला असं गाईड केलं होतं. मग त्याच्यातून मला वाटलं की कॉमर्स घेतलेलं बरं आहे, कारण सगळेच सायन्स लाईन मध्ये जातात, सगळेच चांगले पर्सेंटेज आले सायन्स मध्ये. इंजिनिअरिंग हो, डॉक्टर व्हा असं चालू होतं. म्हणलं काहीतरी वेगळं करूया, कुठलं प्रोफेशनल डिग्री भेटेल ते बेटर होतं, म्हणून ते चूज केलं होतं मी.
1: छान, म्हणजे सुरुवातीपासून तुझं मॅथ्स चांगलं आहे?
0: मॅथ्स खूप चांगलं होतं सुरुवातीला, दहावी बारावीला मॅथ्स मध्ये पण चांगले मार्क आले होते ना, मग ते मला वाटत होतं मॅथ्स आहे माझं बेटर, ते फायदा होईल पुढे कुठेतरी.
1: कुठल्या शाळेमध्ये शिकलास?
0: मी शाळेत मुंबईमध्येच होतो, मुंबईमध्ये महाराणी साईबाई विद्यामंदिर म्हणून एक शाळा आहे, तिथेच लहानापासून दहावी पर्यंत तिथे शाळा शिकलो आहे. नंतर बारावीला कॉलेजमध्ये पाटकर कॉलेज म्हणून एक आहे, नंतर ग्रॅज्युएशन साठी ML ढानुकर म्हणून एक कॉलेज आहे तिथे होतो.
1: म्हणजे पूर्ण शिक्षण तुझं मुंबईमध्ये झालं?
0: पूर्ण शिक्षण मुंबईमध्येच केलं आहे.
1: ओके.
0: फक्त काय, मम्मी पप्पांचं शिक्षण कन्नड मध्ये झालं आहे आणि आमचं भाऊ आणि दोघं भावांचं मराठीमध्ये शिक्षण झालं आहे.
1: दोघंही तिकडे शिकता?
0: दोघंही तिकडे शिकलो आहे.
1: अच्छा. मग तिकडे शिक्षण घेणं कसं काय, म्हणजे विजय की म्हणजे गाव इकडचं, गुरामट्टी गावचा तो, आणि मग तिकडे शिक्षण?
0: जेव्हा पप्पा इथून मुंबईला गेले होते कामासाठी, तिकडे गेले, त्यांना काम सोडून मग इकडे येऊन आमचं शिक्षण बघण्यापेक्षा तेच आम्हाला मुंबईमध्ये शिक्षणासाठी कंटिन्यू केलं. आणि तिकडे कन्नड शाळा वगैरे एवढा अव्हेलेबल नव्हता आणि इंग्लिश मिडियम खूप जास्त होते की त्यांना इंग्लिश वगैरे एवढा जमेल वगैरे नाही. मग मराठी शाळा होत्या, तर मराठी शाळा स्टार्टिंगला थोडं डिफिकल्ट होतं, पण नंतर जसं जसं झालं मग बेनिफिशियल जसं हेल्प होत गेलं तसं मग कंटिन्यू करत गेलो मग आम्ही.
1: लोकांचा असं समज आहे विजय की आपण म्हणजे मातृभाषेमधनं शिक्षण घेतलं किंवा

0: कुठल्याही वेगळ्या स्ट्रीम मधून शिक्षण घेतलं तर जरा असं पुढे जाऊन इंग्लिश डिफिकल्ट होतं आणि मग आपलं सगळं डोक्यावरून जातं, तर असा काही एक्सपिरियन्स तुझ्याबद्दल?
1: हो, आला होता मला. मग मी पूर्ण मराठी माध्यमातूनच शिकलो 10वीपर्यंत. फक्त 8वीला 2 सब्जेक्ट फक्त सेमी इंग्लिश म्हणून असायचे, त्याच्यामध्ये आपला मॅथ्स आणि सायन्स इंग्लिश मध्ये कन्वर्ट व्हायचा. तो थोडा बेनिफिशियल ठरला मला. 8वी ते 10वीपर्यंत पूर्ण इंग्लिश मध्ये होता. तेच नंतर 10वीनंतर पूर्णच्या पूर्ण इंग्लिश मिडियम पूर्ण कन्वर्ट झाला. मग थोडा डिफिकल्ट बाकीचे सब्जेक्ट आले, पण मॅथ्स आणि मॅथ्स वगैरे सायन्स तर नव्हताच. मॅथ्स मला तेवढा बेनिफिट तेवढा काही वाटला नाही, आणि अकाउंट्स रिलेटेड म्हणजे ते पण मॅथ्स रिलेटेडच आहे. मग त्याच्यात पण एवढा डिफिकल्टी आली नाही. फक्त जे थेरी सब्जेक्ट असतात इकॉनॉमिक्स वगैरे, त्याच्यामध्ये थोडा डिफिकल्ट आलं होतं. मग ते थोडा टाइम लागला, 11वीला थोडा ऍडजस्ट करायला लागला, नंतर 12वीला परत रेंजवरती आलो होतो कंट्रोल करून.
0: मग असे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी काय सांगशील तू की कसं त्यांनी पिकअप घ्यावं या गोष्टीमध्ये?
1: बघा, सर्वात मेन आहे आपल्या वोकॅब्युलरीवरती त्यांना कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. 10वीनंतर जेव्हा आपण जाणार, वेगळी स्ट्रीम भेटते, इंग्लिश मध्ये सर्व कन्वर्ट झालं ना, थोडा टाइम लागणार, थोडे मार्क्स कमी येतील, थोडं अंडरस्टँड करायला बाकीच्या स्टुडंटपेक्षा आपला थोडा कमी असेल. पण ज्याच्यावर आपण मेहनत करून थोडा थोडा इंग्लिश कसा इम्प्रूव्ह करू, काय क्लासेस बघू, का बुक्स वगैरे वाचावा, न्यूज पेपरमध्ये हे कॉन्सन्ट्रेट करू, न्यूज पेपर वाचून थोडा इम्प्रूव्ह करू, हे याच्यामध्ये हे केलं ना तर थोडा मग बेटर पडेल. पण काय बाकीचे थोडे जातील पुढे, स्टार्टिंगला जाऊ दे चालेल. आपल्याला हे नाही वाटलं पाहिजे की आपण खूप मागे आहे, आपण फक्त काय थोडासा डिफरन्स लँग्वेजचा आहे तो ओव्हरकम करू शकतो आपण. फक्त न्यूज पेपर आणि बुक्स वगैरे थोडा रीड करायचा, आपला शब्दकोश असतो ना तो वाढवायचा.
0: बर,
1: ते आहे.
0: म्हणजे बरेचसे असे स्टुडंट आहेत त्यांना डिफिकल्ट जातं हे. इव्हन म्हणजे नॉर्मल डिग्री करताना सुद्धा बऱ्याचशा गोष्टी डोक्यावरून जात असतात. मग त्यासाठी आपले प्रयत्न कुठेतरी कमी पडतात हे दिसून येतं. आणि असे जे हुशार विद्यार्थी असतात तुझ्यासारखे, ते नेमकं काय करतात ते म्हणजे बऱ्याचदा सांगतही नाहीत, आणि मग त्यामुळे सगळं अवघड होतं. आणि आता लेक्चरर्स वगैरे तर एवढे बिझी झालेत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये की असं वेगळ्या काही ऍक्टिव्हिटीज किंवा वेगळे काही प्रयत्न करण्यासाठी त्यांच्याकडे तेवढा असा वेळ असत नाही. तर तू स्वतः तुझी इम्प्रुव्हमेंट कशी केलीस ह्याच्यामध्ये?
1: माझं मेन होतं म्हणजे माझ्याकडे रिसोर्स म्हणून माझ्याकडे बुक्स वगैरे आहेत आणि न्यूज पेपर पण भेटायचे. मी लायब्ररीला जाऊन बसायचो, लायब्ररीमध्ये माझ्याकडे न्यूज पेपर वगैरे आणि असायचे आणि बुक्सही असायचे. ते मला हेल्पफुल झालं, कारण त्या टायमाला एवढे मोबाईल तेवढा हे झालं नव्हता ना, हे नव्हता. मोबाईल होते पण एवढा जास्त युज नव्हता. मग माझ्याकडे बुक्स आणि न्यूज पेपरच असायचे, त्याच्यावरूनच हेल्प झाली होती. बाकी जे मित्र वगैरे आहेत त्यांच्यातून पण हेल्प होते कधी कधी, त्यांच्या बोलण्यातून, ते काय बोलतात, कसे बोलतात, त्यांना बघून ऑब्झर्वेशनने त्याच्यातूनही हेल्प होते.
0: म्हणजे फक्त आपण वाचणं किंवा ही जी तयारी सगळी असते, वोकॅब्युलरी वाढवणं, त्याच्या व्यतिरिक्त आपलं जे सराउंडिंग आहे त्यांच्याशी सुद्धा इंटरॅक्ट करणं खूप गरजेचं आहे.
1: ते खूप महत्वाचं आहे. ते कसे बोलतात, त्यांना काय, त्यांच्याकडून हेल्प, ते स्वतःहून असे हेल्प करणारे असतील तर अजून बेस्ट आहे. म्हणजे ते स्वतःहून तुम्हाला मोटिवेट करतील की बोल, चालेल, बोल, चुकलं ते चालतील, तू बोलत राहा. म्हणजे असे
0: आणि आपणही लाजलो नसलो पाहिजे.
1: बरोबर,
0: ते
1: आता मेन आहे.
0: हो, ओके. मग 12वीनंतर जेव्हा तू ही सीएची स्टडी स्टार्ट केलीस, त्यावेळी तू स्वतः किती अटेम्प्ट घेतलेस?
1: मला सीपीटी म्हणून, आता फाउंडेशन जे आहे ते पहिला सीपीटी होता, त्याला मला फर्स्ट अटेम्प्टला फेल झालं, सेकंड अटेम्प्ट पास झालो होतो. इंटरमिडिएट लेवल आहे त्याच्यामध्ये, फर्स्ट अटेम्प्टमध्ये दोन्ही ग्रुप अपियर केले होते. फर्स्ट ग्रुप क्लिअर झाला, सेकंड ग्रुप एक सब्जेक्ट ऑडिट म्हणून आहे जो पूर्ण थेरी आहे ना, तो थोडा डिफिकल्ट जायचा. मग त्याच्यामुळे थोडा अटेम्प्ट लागला. त्याच्यात पण लँग्वेज एकदम पूर्ण, जे आम्ही इंग्लिश वाचतो त्याच्यापेक्षा वेगळी लँग्वेज आहे पूर्ण. मग ती त्याच्यात थोडा डिफिकल्ट आला, तिथे अटेम्प्ट लागला मला. मग त्याला अटेम्प्ट लागला, मग नेक्स्ट अटेम्प्ट जाऊन तो वाला पण क्लिअर केला. त्याच्यानंतर ट्रेनिंग चालू झाली होती. त्याच्यानंतर 3 वर्षाची मॅन्डेटरी आर्टिकलशिप ट्रेनिंग असते कोणत्या तरी चार्टर्ड अकाउंटंट कडे, 3 वर्ष ट्रेनिंग करायला लागते. मग ती ट्रेनिंग चालू असताना ऑलमोस्ट 1.5 वर्ष केल्यानंतर लॉकडाऊन चालू झाला होता. मग तिकडे थोडा गॅप पडला. मग नंतर त्याच्यानंतर पुढे कंटिन्यू 1.5 वर्षानंतर वापस रिस्टार्ट करून क्लासेस आणि माझी आर्टिकलशिप ट्रेनिंग कम्प्लीट करून फायनलला अपियर केला होता. पण फायनल लेवल म्हणजे थोडा डिफिकल्टी ह्याच्यामध्ये स्टार्टिंग पासून थोडा हाय लेवल होत जाते. मग फायनलला आलो तर थोडा स्टार्टिंगला 2-3 अटेम्प्ट मध्ये मला फक्त समजायला लागले की कुठे माझं चुकतंय काय. प्रत्येक अटेम्प्टला थोडा थोडा कमी मार्क्स येत होते, पण दर अटेम्प्टला माझे थोडे थोडे इम्प्रुव्हमेंट मी करत होतो की माझं एवढा चुकतंय, मला एवढा अजून मेहनत करायला लागेल. मग थोडा 3-4 अटेम्प्ट दिले असतील, 4th अटेम्प्टला मला कळालं की इथे एवढा त्या एरियामध्ये मी माझा विकनेस आहे, मला इथे इम्प्रूव्ह करायला लागेल. तो इम्प्रूव्ह करून आता लास्टला यावेळी दोन्ही ग्रुप एकत्र दिले आणि दोन्ही एकत्र क्लिअरही केले.
0: ओके, म्हणजे 3-4 अटेम्प्ट तू घेतला. ओके, मग जे कोविड मध्ये गॅप पडला त्याच्यानंतर ते 1.5 वर्ष कॅल्क्युलेशन मध्ये घेतलं की पुन्हा नव्यानं 3 वर्ष घेत
1: ते कॅल्क्युलेशन? हा, ते सोडून पुन्हा 9 वर्ष.
0: तीन वर्ष बापरे, म्हणजे दीड वर्ष अशीच गेली,
1: पूर्ण अशीच गेली, काही करता आलं नाही
0: त्याच्यामध्ये. मग एवढे कसं असतं की आपण शाळेपासून टॉपर मध्ये असतो किंवा अबो 80 आणि मग अचानक एखाद्या एक्झाम मध्ये फेल होणं, मग ते कसं डायजेस्ट केलंस?
1: डायजेस्ट बघा, मी 12वी पर्यंत माझा असा रेंज असायचा, मी शाळेमध्ये टॉप 5 मध्ये तरी यायचोच, आणि 12वी पर्यंत तर 12वीला सर्व पोरांचा वेगळा होता आणि माझा स्ट्रीम वेगळा होता ना, तर 12वी मध्ये मी टॉपरच होतो. पण त्याच्यानंतर जेव्हा ही एक्झाम दिली, जेव्हा फेल्युअर आला, तेव्हा वाटलं कुठे काय करत होतो काय माहिती नाही, असं बोलतात ना की धक्का बसणं, तसं झालं होतं की मी पण फेल होऊ शकतो, अशा एक्झाम आहेत बाहेर की ज्याच्यामध्ये फेल्युअर येऊ शकतं. ते आलं तेव्हा कळतं की पास होण्याचा व्हॅल्यू किती आहे ते तेव्हा कळायला लागतं. मग थोडा हे झालं, मग तेव्हा कोणतरी मित्रांनी वगैरे थोडा गाईड केलं की तू 12वी पर्यंत जे अभ्यास करत होता आणि हे झालं एक्झाम, थोडा वेगळा आहे, याच्यासाठी तुला वेगळा प्रिपेअर करायला लागणार, असू दे फेल्युअर आलं ठीक आहे, पण आता याच्या पुढे जसं करायचं ते जरा चेंज करायला लागणार. मग तेव्हा हेल्प झाली होती मित्रांची वगैरे, ते बरं पडलं होतं.
0: अच्छा, घरच्यांची काय रिएक्शन होती?
1: फेल झाल्यावरती त्यांना बोलतात असं कोर्स आहे, त्यांनी तर कधी माझं फेल्युअर बघितलंच नव्हतं,
0: होय ना,
1: ते पहिल्यांदा असं बघितलं, त्यांना वाटलं कशाला देते, दुसरं काहीतरी केलं असं झालं असतं, हे ह्याच्यात फेल होणार आहे, आताच फर्स्ट लेवल आहे ह्याच्यामध्ये तुला फेल्युअर येते, नंतर तर अजून डिफिकल्ट होणार, मग तेव्हा काय होणार. पण त्यांना तसं रिएक्शन वाटत होतं की हे फील्ड कशाला घेतलं वगैरे, पण नंतर जसं जसं पास होत राहतो ना तसं थोडा मग पॉझिटिव्ह रिएक्शन चेंज होत जातो, मग नंतर त्यांना कळायला लागतं की थोडा हा रिझल्ट येतो आहे, मेहनत करायचं अजून थोडं करायला पाहिजे असं त्यांना वाटायला लागतं. मग
0: थोडं मग या गोष्टीसाठी आणखीन कुणाचं तुला गायडन्स मिळालं?
1: गायडन्स मी 10वी पर्यंत माझा एक मित्र होता जो 10वी पर्यंत माझ्यासोबत शाळेत असायचा, शाळेत त्याच्या घरी त्याचा एक दादा आहे जो स्वतः चार्टर्ड अकाउंटंटची एक्झाम देत होता त्या टायमाला, फायनलची एक्झाम होता, त्यालाही अटेम्प्ट लागत होते, तो एक्झाम देत होता ना, बघायचो ना तो अभ्यास करताना, तर तसं वाटायचं की आम्ही खूप कमी अभ्यास करतोय, तो जास्त अभ्यास करतो, रात्री अभ्यास करा हे करा, मग ते बघून वाटायचं काहीतरी आहे हा कोर्स वेगळा वाटतोय की बाकीचं सायन्स सर्व बुक्स वगैरे असतात ते तुम्हाला सर्व बॉडीचं स्ट्रक्चर वगैरे दिसतं, ते सर्व हे वेगळं काहीतरी दिसत होतं, याच्यामध्ये सर्व नंबर्स आहेत हे आहेत, तर त्याच्यामध्ये मला हे इंटरेस्ट वाटत होता, मग त्याला बघून जसं जसं कळत होतं ना, मग तेच थोडा हे माइंडमध्ये राहिलं होतं की आपल्याला पण असंच काहीतरी करायचं की काही वेगळं असं ते कोर्स, मग ते थोडं बघून बघून तसं कंटिन्यू केलं होतं मी. पण मग 10वी झाल्यावरती तो कोर्स निवडला ना तेव्हा तो होता सोबत की त्याचं त्याचंही सीए तेव्हा कम्प्लीट झालं, माझं जेव्हा हे 10वी कम्प्लीट झालं ना तेव्हा त्याचं सीए कम्प्लीट झालं होतं, मग त्याच्याकडून गायडन्स भेटला मला की 12वी नंतर असं असं प्रिपेअर कर असेल म्हणून, ते थोडा मदतीला आलं माझ्या.
0: पण विजय 10वी मध्ये म्हण किंवा 12वी मध्ये 10वीच्या मुलांना तरी किती सारखं पॅरेंट्सना सांगावं लागतं की अभ्यास करत जा, इकडे तिकडे फिरू नको, किंवा अनेक गोष्टी अशा सांगाव्या लागतात, पण तुला तसं काही सांगावं लागलं नाही म्हणतं?
1: हा 10वीला मला 10वी 12वी पर्यंत नाही सांगायला लागायचं एवढं, 10वी 12वी पर्यंत थोडा अभ्यासामध्ये इंटरेस्ट जास्त होता म्हणजे त्याच्यातच होतो, 10वी 12वी नंतर थोडा बाकी बाहेरच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये खेळामध्ये वगैरे तेव्हा जरा हे झालं, 12वी पर्यंत अभ्यासामध्ये चांगलंच होतो खूप.
0: अच्छा, मग 12वी नंतर जरास कमी झालं,
1: थोडं कमी झालं ते.
0: ओके, पण तरी ही जी एवढी अवघड परीक्षा असते सीएची, ती तू आता पास आउट झालायस, मग हा जो रिझल्ट जेव्हा समोर आला तेव्हा काय वाटलं, कशा होत्या फिलिंग्स?
1: रिझल्ट सकाळी 10:15 काहीतरी लागला होता 11 जुलैला, तेव्हा थोडा रिझल्ट लागला तेव्हा हा रिझल्ट बघायची हिंमत होत नव्हती, मम्मी देवपूजा करत होती, माझा रिझल्ट लागलाय पण मला बघायचं हिंमत होत नव्हती, कारण 2-3 अटेम्प्ट लागले होते ना, तर फेल्युअर आलं होतं, तर मला हे भीती तर वाटत होती, पण बोललो बघूया आता आलंय तर आता काय चेंज तर होणार नाहीये, तर बघितल्यावर पास जसं बघितलं ना तसा शांतच बसलो, 15-20 मिनिटं शांत होतो, 15-20 मिनिटांनंतर आईला सांगितलं मम्मी झाला रिझल्ट झाला पास झालो म्हणून.
0: अरे अच्छा,
1: आनंद अश्रू होते मग दोघांच्याही अशा.
0: ओके, तेच ना, म्हणजे आता एवढे दिवस आपण ट्राय केलाय आणि मग पास म्हणून रिझल्ट आल्यानंतर, आणि एवढी मेहनत घ्यावी लागते खरं तर, अभ्यास खूप करावा लागतो. मग विजय, या सगळ्या दरम्यान म्हणजे स्टडीजच्या दरम्यान आपल्याकडं खूप साऱ्या गोष्टी आता अवेलेबल आहेत जे ज्याच्यामुळे आपण डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो, तर हे सगळं जे कॉन्सन्ट्रेट असतं ते तू कसं केलंस? म्हणजे कॉन्सन्ट्रेट आपल्याला करणं खूप गरजेचं आहे, आणि तू तुझी स्टडीज किती तास करत होतास, काय शेड्यूल होतं?
1: बघा, कॉन्सन्ट्रेशन करायचं असेल तर बघा, पहिलं तर घरात अभ्यास करायचा एक डिफरंट असतो, आणि कुठे शांत जागेवर लायब्ररी वगैरे जॉईन केला तिकडे अभ्यास करणं डिफरंट असतं.
0: बरोबर,
1: घरी अभ्यास केला, घरी कोण पाहुणे आले किंवा आजूबाजूची छोटी पोरं असतात ती येतात, तिथे थोडं डिस्ट्रॅक्ट होणार असतं, त्यापेक्षा कुठेतरी एक लायब्ररी लावू शकतो जिथे मी करायचो, म्हणजे शांतता जिथे पूर्ण असायची, जिथे थोडा जरी सुई तरी पडली तरी आवाज येईल एवढे शांतता, अजिबात आवाज करायला द्यायचं नाही, स्वतः स्वतः अभ्यास करा, मोबाईलही लिमिटेड यूज आहे, फक्त काय लेक्चर बघायचे तेवढे त्याच्यासाठीच यूज करायचं, बाकी त्याच्या व्यतिरिक्त तर काही नाही. माझा अभ्यासच असायचा सकाळी, लायब्ररी 7 वाजता ओपन व्हायचे, तसं मला थोडा घरातून यायला थोडा लेट व्हायचं, जेवण वगैरे टिफिन वगैरे घेऊनच जायचं. सकाळी 8 वाजता जाऊन दुपारी 12-1 वाजता तिथे जेवण वगैरे करून मग रात्री 9-9:30 तिथून निघायचं, घरी 9:30 यायचं. मग त्याच्यानंतर घरी आल्यावर जेवण वगैरे झाल्यावर रात्री 11:30 ते 2 थोडा टाइम ऍडजस्ट करायचो. काही दिवसभर काही केले तर ते फक्त एकदा चेक करून मग दिवस क्लोज करायचं.
0: म्हणजे पूर्ण वेळ स्टडी मध्ये, दुसरा बाकीचा विचारच नाही,
1: दुसरा काही नाही, थोडा ते तेवढा द्यायचं. फक्त काय पण माइंड सारखं एवढा वेळ कंटिन्यू स्टडी केलं तर माइंडही थोडा हे होतो, जास्त हे स्ट्रगल जंबल होतो. मग ते थोडा माइंडला हलकं करायचं असेल तर काही फिजिकल ऍक्टिव्हिटी बोला, काही वॉक करायचं असेल किंवा कोणी मित्रांसोबत जाऊन थोडा बोलायचं काय, त्या स्पीडमध्ये लायब्ररीमध्ये गेलात ना तिकडे तुम्हाला असे भेटतात मित्र की जे सी ए करतात, त्यांच्यासोबत थोडं डिस्कशन करा किंवा काही काही क्वेश्चन्स असतील आपल्याला येत नसतील तर त्यांना विचारून थोडा माइंड हे करू शकतो. कंटिन्युअस माइंडला हे अभ्यास देत राहिलो
0: होय ना, तर
1: हे होतोच,
0: कंटाळा येतो,
1: कंटाळा येतोच, मग झोप येणं, डोकं चालत नाही बोलतात ना, तसं होऊन जातं. मग एक्झाम मध्ये त्याचा फरक पडतो मग ते.
0: बरोबर होय ना, म्हणजे एकसारखी स्टडी करणं सुद्धा आपल्याला जड जातं, थोडस आधी मध्ये आपल्याला रिफ्रेश व्हायलाच पाहिजे.
1: बरोबर, ते असेल तर कोणी सोबत तर थोडा हे पडतं, एकटाच करत असेल घरी बसो किंवा एकटाच कुठेतरी रूम मध्ये स्टडी करत असेल ना तर ते सर्व बेनिफिट मिळत नाही जे लायब्ररी मध्ये जाऊन आपले मित्रांसोबत वगैरे करतोय ते. कारण तो अभ्यास करतोय ते दिसतं, मग आपल्याला स्वतःला वाटतं की मी करायला पाहिजे, त्याला मला काही येत नाही तर त्याला विचारलं तर त्याला काय येते, कारण तो थोडा काहीतरी एक्स्ट्रा करतोय तर ते विचारायचं तुला कसं येत आहे, कोणाचं काय लेक्चर्स बघत असेल किंवा काय स्वतःनी स्वतः काही मेहनत केली असेल तर ती मला करायला पाहिजे, असं मग ते समजायला लागतं.
0: बरोबर ना. विजय मला सांग, एखादी अशी मोठी परीक्षा आपण पास व्हायचं असेल तर खूप साऱ्या गोष्टींचं आपल्याला बरीच वर्ष कॉम्प्रोमाइज करावं लागतं, तर तू तुझ्या लाईफ मध्ये कोणकोणत्या गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्यास?
1: कॉम्प्रोमाइज बघा म्हणजे तर बघा, सर्वात असं मुंबईमध्ये बोललं जातं की 11वी 12वी म्हणजे 10वी झाल्यावर 10वीपर्यंत खूप स्ट्रगल करा, 11वी 12वी तुम्हाला एन्जॉय करायला भेटेल, रिलॅक्स असेल. तर ते माझ्या बाबतीत नव्हतं, कारण मला 12वीचे हे एक्झाम द्यायची होती, मग ते कॉलेज लाईफ मला एवढं काही भेटलं नाही करायला. त्याच्यानंतर 12वीपर्यंत पण बोलतात की 12वीपर्यंत चांगला हे अभ्यास कर, त्याच्यानंतर पुढे हे भेटेल. मग माझं 12वीनंतर हे तसंच, माझं ग्रॅज्युएशन पर्यंत पूर्ण माझं ग्रॅज्युएशनचं कॉलेज असायचं, पण मी माझ्या सीएच्या ह्याच्यामध्ये त्याच्या स्टडीज आणि क्लासेसमध्येच पूर्ण टाइम माझा पूर्ण त्याच्यात जायचा, तेही माझं पूर्ण तोही टाइम पूर्ण त्याच्यामध्ये गेला. मग त्याच्यानंतर माझं आर्टिकलशिप ट्रेनिंग काम म्हणजे जॉब प्रकारेच असायचं, त्याच्यामध्ये पण सकाळी 10 ते 7 or 8 पर्यंत तेही कामामध्ये जायचं, मग तेही पूर्ण गेलं. असं काही स्पेसिफिक असं भेटलंच नाही काही करायला, जसं कुठे फिरायला बोला किंवा काही ऍक्टिव्हिटीज वगैरे, तेवढं काही भेटलं नाही जास्त करायला.
0: म्हणजे तेच ना, म्हणजे इतर सगळ्या ऍक्टिव्हिटीज म्हण किंवा घरचे काही फंक्शन, या सगळ्या गोष्टी तुला कॉम्प्रोमाइज कराव्या लागल्या.
1: हो तेच, दरवेळी काही गावी फंक्शन असायचे, गावी यायचं तरी माझी एक बॅग पुस्तकांची असायची असायची की मी मला पुस्तकं घेऊन जाऊन गावी अभ्यासच करायचा आहे. ते दरवेळी असं होत राहायचं की अभ्यासासाठी पुस्तकं गावी घेऊन या, अभ्यास करून परत वापस जावा. ते गावच्या फंक्शन मध्ये फक्त त्या लिमिटेड टाइम तेवढा द्यायचा आणि परत अभ्यासाला लागायचं असं.
0: म्हणजे मला वाटतं तुझ्या पॅरेंट्सना तुझ्यावरती जास्त असं काही लक्ष ठेवावं याची गरज पडली नाही, कारण तुला मुळात अभ्यासाची आवड होती किंवा तू स्वतःहून करत होतास.
1: हा, पण ते रिझल्ट आल्यावरती त्यांना थोडं वाटतं की काहीतरी कमी करतोय म्हणून रिझल्ट येत नाही, असं त्यांना वाटणारच. ते
0: बरोबर,
1: मग ते तेव्हा थोडं बोलायचे की असं हे कर हे कर, किंवा तुला क्लासेस लावायचे क्लासेस लाव, तुला कुठे काय कमी पडत असेल तर ते कर, असे ते सपोर्ट तर करायचे पूर्ण. फक्त काय बोलायचे की तू रिझल्ट देत नाही म्हणजे तुझं काहीतरी कमी पडतंय, त्याच्यावर बघत राहा, म्हणजे ते तुला सुधारायचंय असं.
0: बरोबर. मग विजय, तुझ्या एज ग्रुपचे जे असतात मुलं, म्हणजे अनेक जण आता स्पर्धा परीक्षांमध्ये आपलं नशीब आजमावत असतात आणि त्यांनाही बरेच अटेम्प्ट घ्यावे लागतात, मग काही नर्वस होतात, डिप्रेशन मध्ये जातात, बऱ्याच गोष्टी होत राहतात, तर अशा स्टुडंटसाठी तू काय सांगशील?
1: डिप्रेशन मध्ये वगैरे जाण्यापेक्षा स्वतःमध्ये काही कुठे आपण चुकतोय ना ते बघितलेलं ते जास्त इम्पॉर्टंट आहे. डिप्रेशन येणार, रिझल्ट लागला, मलाही थोडा दुःख होतो, एक दिवस दोन दिवस चालेल, दुःखामध्ये त्याच टाइमला क्लोज करून टाका, तिथे 2 दिवस चालेल घ्या, चालेल, स्वतःवरती काय प्रॉब्लेम आहे ते 2 दिवसामध्ये समजून घ्या स्वतः, त्याच्यानंतर जेव्हा रिस्टार्ट कराल ना तेव्हा मला मी काय चुका केल्या आहेत ना त्या करायच्या नाही आहेत, ते सोडून मला कुठे इम्प्रुव्हमेंट गरज लागेल ते बघून पुढे हे केलं पाहिजे. मला हे रिझल्ट लागायचा फेल व्हायचा ना तेव्हा 2 दिवस असं वाटायचं काय केलं, कुठे चुकलं, काय काय झालंय समजायचं नाही. मग ते थोडा प्रॉब्लेम आहे, थोडाच कळतो, थोडा 2 दिवस तरी त्याच्यातच जातो, माइंडसेट तेच चालतं, फेल झालंय मी, फेल झालंय म्हणून असं वाटतं.
0: बर मग मला सांग की म्हणजे बाकीचे तुझे काही फ्रेंड सर्कल मध्ये असतील मुलं की ज्यांनी वेगळं काही स्ट्रीम घेतला असेल आणि ते आपलं कॉलेज रेग्युलर करून मस्त एन्जॉय करत असतील, तर त्यांना बघून असं कधी व्हायचं की आपण काय करतोय म्हणून?
1: हो खूप व्हायचं माझे, म्हणजे जे मी जेव्हा हे माझ्यासोबत जे दहावी झालेले मित्र होते ना, त्यांनी सायन्स बॅकग्राऊंड घेतला, कोणी आयटी घेतलं, काही कोणी डॉक्टर वगैरे केलं, त्यांच्या सगळ्या डिग्र्या लवकर झाल्या, पण त्यांनी त्यासोबत बाहेर
0: प्रॅक्टिस सुद्धा चालू केली,
1: प्रॅक्टिस वगैरे त्यांनी सर्व चालू केलं, पण माझं अजून शिक्षण चालू होतं, त्यांचे सर्व जॉब वगैरे चालू होते, मग ते बघून वाटायचं मी पण असं काही दुसरा घेतलं असं तर झालं असतं एवढ्यामध्ये, पण मी अजून अभ्यासच करत असतो, त्यांचा अभ्यास वगैरे सर्व थांबून ऑलमोस्ट 3-4 वर्ष कम्प्लीट झाली असतील, तरी ते मी त्यांच्या नंतरही अजून अभ्यासच करत होतो, ते थोडं वाटायचं की माझं मागे आहे पण जाऊ दे, प्रोफेशनल डिग्री आहे एक, त्याच्यासाठी मेहनत करतोय तर ते कुठेतरी पुढे जाऊन कामाला येईलच, थोडं हे मेहनत करायला हरकत नाही.
0: मग मला सांग की आता सीए तरी सीए ची डिग्री तुला भेटलेलीच आहे, मग आता तुझे फ्युचर प्लॅनिंग काय आहेत?
1: फ्युचर प्लॅनिंग आता सीए झाल्यानंतर ना मेन असतो तुमचा कामासाठी एक तर स्वतःचा प्रॅक्टिस ओपन करू शकता स्वतःच्या नावाने, किंवा कुठे कुठल्या कंपनीमध्ये एज अ जॉब म्हणून करू शकता, जिथे कन्सल्टन्सी म्हणून एक हे आहेत इंडियाच्या टॉप बिग 4 कंपनीज असतात, तिकडे त्यांच्या थ्रू काम करू शकता, तिथे तुम्हाला गाईड करतील, कामाचा एक्सपिरियन्स वगैरे येतील, मग ते तुम्ही करू शकता. म्हणजे माझाही तसंच टार्गेट आहे की मी पुढील 2-3 वर्ष तरी ऑलमोस्ट कुठे इंडस्ट्रीमध्ये कुठे मल्टीनॅशनल कंपनीज असू दे किंवा बिग 4 इंडियाच्या ज्या 4 CA कंपनीज आहेत त्याच्यामध्ये काम करू, त्याच्यानंतर मग शिफ्ट करून स्वतःचा प्रॅक्टिस किंवा कुठेही ओपन करू शकतो असं, मग ते थोडा एक्सपिरियन्सही येईल, थोडा फायनान्शियल सपोर्टही भेटेल, मग तसं ते बेटर होईल मला.
0: बरोबर. मग याच्या व्यतिरिक्त आणखीन तुझ्या काही हॉबीज?
1: हॉबीज म्हणजे जास्त एवढं आलं नाही हॉबीज मध्ये, फक्त क्रिकेट एक आहे ते चालू आहे, आणि सर्व स्पोर्ट्स म्हणजे मध्ये सगळीकडे हॉबीज आहेत, ते सर्व बघणं वेगळं असतं आणि खेळणं वेगळं असतं, खेळायला म्हणजे फक्त क्रिकेट खेळायचं आहे, बाकी स्पोर्ट्स सर्व अपडेट असतो मला, ऑलिम्पिक्स असू दे किंवा बाकीचे स्पोर्ट्स फुटबॉल वगैरे आहेत ते सर्व आहेत, अपडेट असतात, ते कंटिन्यू चालू असतो.
0: अच्छा.
1: फक्त क्रिकेट मेन आहे ते चालूच राहिले.
0: ओके. मग वेणुधोनीच्या माध्यमातून तुला आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला असेल किंवा तुझे गाईड कोण राहिले असतील किंवा तुझे पॅरेंट्स असतील यांच्यासाठी काय सांगू इच्छितोस?
1: म्हणजे त्यांनी मला एवढा सपोर्ट केला, त्यांना माझ्यामध्ये व्हॅल्यू दिसली, हेच माझ्यासाठी हे खूप मोठं आहे, त्यांना वाटलं काहीतरी करू शकतो, काही केलं आमच्या ह्याच्यासाठी, माझ्यामध्ये त्याच्यात त्यांना पोटेन्शियल दिखलं दिसतं, माझ्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे.
0: ओके. थँक्यू सो मच विजय, आणि पुन्हा एकदा तू ही जी एवढी मोठी परीक्षा, अवघड परीक्षा असते सीएची, त्याच्यामध्ये पास झालास आणि त्यासाठी वेणुधोनीच्या पूर्ण टीम कडून पुन्हा एकदा अभिनंदन तुझं, कॉंग्रॅच्युलेशन.
1: थँक्यू मॅडम. थँक्यू.
0: आणि पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा सुद्धा, आणि तू आलास इकडं, तुझा जो एक्सपिरियन्स होता तो आमच्यासोबत शेअर केलास, त्याबद्दल थँक्यू सो मच.
1: थँक्यू मॅडम. थँक्यू.
0: हा होता आजचा विशेष प्रोग्राम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. विजय श्रीकांत कल्लुरी ज्यानं नुकतीच सीएची परीक्षा पास केली आणि तो आपला एक्सपिरियन्स आपल्यासोबत शेअर करत होता. कसा होता आजचा शो कळवायला विसरू नका, नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.
2: नमस्कार, मी भरत जाधव, आपण ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM. ह्या वाहिनीवरचे सगळेच कार्यक्रम रंजक आहेत, नवीन नवीन प्रयोग करणारे आहेत, तर मला असं वाटते ह्या सगळ्या कार्यक्रमांना आपण दाद द्यावी, ती दाद म्हणजेच ते कार्यक्रम तुम्ही ऐकावेत, जास्तीत जास्त लोकांना ऐकावेत, आपली कम्युनिटी महत्वाची इथे आहे, त्या संपूर्ण कम्युनिटीनेही या वाहिनीचे सगळे कार्यक्रम ऐकावेत आणि स्वतःचं मनोरंजन करून घ्यावं. धन्यवाद.

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणू थोणी 90.4 FM KLE कनसू. आजच्या महिला जगत या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत स्नेहल शिरीष कांदेकर यांना. मूळच्या इचलकरंजीच्या आहेत, पण कामानिमित्त गेली 8 वर्ष त्या बेळगावात वास्तव्यास आहेत. कथक शिकतात त्या. कथक मध्ये त्यांनी विशारद केलेला आहे आणि पुढच्या परीक्षेची सुद्धा तयारी करत आहेत. स्नेहल, वेणू थोणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: आज आपण तुमचा प्रवास थोडक्यात जाणून घेणार आहोत. तुम्ही मूळच्या इचलकरंजीच्या, मग शिक्षणार्थात तिकडच पूर्ण झाला असेल, तर कसे होते तुमचे कॉलेजचे दिवस म्हणा किंवा स्कूल लाईफ कसं होतं?
1: इचलकरंजीमध्ये सगळं शिक्षण तिकडेच झालं. ग्रॅज्युएशन पर्यंत छान होते शाळेचे दिवस. शाळेत असतानाच बालनाट्य वगैरे यामध्ये भाग घेतलेला होता. आणि कॉलेजला गेल्यानंतर मग डान्सची आवड म्हणजे निर्माण झाली, कारण आमच्या इथं इचलकरंजीला सांस्कृतिक वारसा खूप छान लाभलेला आहे. सतत कार्यक्रम छान छान होत राहतात. खूप मोठे मोठे कलाकार इचलकरंजीमध्ये येऊन गेलेले आहेत, येत असतात अजून सुद्धा. तर ते बघून बघून असं वाटलं की चला म्हणजे शिकून बघूया. तर इचलकरंजीतच कथकला कॉलेजमध्ये असताना शिकायला सुरुवात केली. तसा खूप उशीरच झाला पण झालं. शिवाय कॉलेजमध्ये युथ फेस्टिवल्स असतात, त्यामध्ये पार्ट केलेलं होतं. त्यामुळे वेगवेगळ्या शहरांना किंवा गावांना कॉलेजेसना भेटी देता येतात त्यानिमित्तानं. तर छान होता कॉलेजचा प्रवास. आणि नंतर मग पूर्ण विशारद पर्यंत शिक्षण पूर्ण करून आता पुढचं चालू आहे शिकायचं. माझ्या गुरु सौ शांभविताई दांडेकर आहेत आणि त्या मूळच्या पुण्याच्या आहेत, पण आता त्या लग्न करून अमेरिकेला स्थायिक आहेत. तर ऑनलाईन शिक्षण माझं सुरू आहे त्यांच्याकडे.
0: अच्छा. मग स्नेहल, तुमचं अकॅडमिक म्हणजे कशामध्ये झालं?
1: ग्रॅज्युएशन बीकॉम मधून झालंय. आणि त्याच्यानंतर मी थोडे दिवस ड्रॉइंग पण जरास ट्राय केलेलं होतं, पण ते काही झेपलं नाही फारसं. मग त्यानंतर भरतनाट्यमचा डिप्लोमा केला शिवाजी युनिव्हर्सिटीला कोल्हापूरमध्ये. आणि मग कथकच्या टच मध्येच राहिले. भरतनाट्यम थोडस सुटून गेलं बाजूला, पण कथक कंटिन्यू आहे.
0: पण मग लहानपणापासून एवढी आवड कशी काय? म्हणजे बालनाट्य सुद्धा केलीत तुम्ही, तर आणि त्यानंतर कथक म्हणा किंवा भरतनाट्यम, याची एवढी आवड कशी काय सुरुवातीपासून?
1: आवड म्हणजे तेच आजूबाजूच्या मुलांचं की एक मुलगी आवड म्हणजे तेच आजूबाजूच्या मुलांचं की एक मुलगी गेलेली दिसते आपल्याला डान्स क्लासला. आणखीन नाटकात पण काही मुलं करतात, ते नेमकं काय असतंय वगैरे हे त्यावेळेला कळत नसतंय, पण मज्जा येत असती, करत असतो. वेगवेगळ्या स्पर्धांना वेगवेगळ्या गावात, पुण्याला गेलो वेगवेगळ्या नाटक साठी. तर बेळगावला पण खूपदा येऊन गेले मी. कॅपिटल वनच्या स्पर्धा असतात इकडे एकांकिकेच्या. आणि आवड एक केल्यामुळं, एक पहिल्याच नाटकात बक्षीस मिळाल्यामुळं अरे हा हे छान आहे हे करूया आपण, तर तसं झालं. पण नाटकाला वेळ भरपूर द्यावा लागतो आणि तो आता सध्या देऊ शकत नाही, ह्याचं वाईट वाटतंय. पण करायचंय, नाटक सुद्धा करायचंय.
0: अच्छा. आता काय असतं शेड्यूल तुमचं?
1: आता सध्या मुलगा आणि म्हणजे ऍक्च्युली मिस्टरांच्या जॉबसाठी इकडे शिफ्ट झालेलो, पण आता एक 2-4 महिन्यापूर्वी मिस्टरांनी जॉब बदलल्यामुळे ते परत इचलकरंजीला शिफ्ट झाल्यामुळं मी आणि सुहृद माझा मुलगा दोघच असतो इथं. तर जास्त धावपळ होतीये. आणि सकाळी त्याची शाळा, माझे क्लास पण, कारण ऑनलाईन क्लास माझा असल्यामुळं थोडं आमचं आपलं टायमिंग आणि कॅलिफोर्नियाचं टायमिंग थोडं वेगळं असल्यामुळं आम्हाला पहाटे वगैरे 6:30-7 वगैरे माझा क्लास असतो. मग त्याला उठवायचं, आवरायचं, मग माझा पटकन क्लास करायचा, त्याला सोडून यायचं, मग माझा रियाज, थोडा माझी प्रॅक्टिस, मग माझे घ्यायचे क्लास, असं थोडं असतंय धावपळीचं.
0: बर, म्हणजे कामानिमित्त गेली 8 वर्ष तुम्ही इकडे
1: बेळगावमध्ये आहे. शिवाय इचलकरंजी अपडाऊन चालू असतंय एव्हरी सॅटर्डे संडे, कारण पहिल्यापासून क्लास तिकडं घेत असल्यामुळं ते क्लास चालूच ठेवले, बंद नाही केले. मग बेळगावला जरी आले तरी मी शनिवार रविवार इचलकरंजीला जाऊन तिकडच्या मुलींना शिकवून परत रविवारी इकडं हजर असते बेळगावला, कारण सोमवारी परत शाळा वगैरे रुटीन चालू होत.
0: छान. मग जसं तुम्ही म्हटलं की आजूबाजूचं वातावरण बघून आणि त्या सगळ्या भावना मनामध्ये आल्या तुमच्या, आणि अर्थात इचलकरंजी सारखं गाव म्हणजे कला संस्कृतीचं गाव आहे, ते सांस्कृतिक वारसा त्याला लाभलेला आहे, तर त्यामुळं तुमच्यामध्येही हे अंगी होतच म्हणायला हरकत नाही. आणि मग याच्यामध्ये विशारद करत असताना म्हणजे किती असे टप्पे आपल्याला पार करावे लागतात मग आपल्याला विशारद प्राप्त होते?
1: विशारद 7 परीक्षा असतात. 7 लेवल्स असतात. प्रत्येक लेवलला अभ्यासक्रम ठरलेला अभ्यासक्रम असतो आणि तो पार करत करत विशारद पर्यंत पोहोचायचं. जसं आपलं शालेय शिक्षण असतंय 1 ते 12 तसंच कथक मधलं किंवा कुठल्याही संगीत क्षेत्रातलं विशारद ही पदवी मिळवण्यासाठी तुम्हाला पहिली ते बारावीचं जे बेसिक शिक्षण घ्यायला लागते त्याचाच अर्थ आपण बारावी होतो तर इकडं विशारद होतो तर विशारद नंतर तुम्ही ठरवू शकता की आता आपण ह्यात करिअर करायचं आहे पुढे शिकायचं आहे कारण शिक्षण थांबतच नाही कोणत्याही कलेतलं शिक्षण थांबत नाही पुढे एमए आहे पीएचडी करतात काही लोक खूप आहे म्हणजे सतत काही ना काही करत राहतात चालूच राहते त्यामुळं विशारद ही अगदी बेसिक डिग्री आहे असं म्हणू शकतो आपण की काही म्हणजे हाऊस म्हणून करत असतात काही लोक तर हा बास आता मी विशारद झाले तर मी थांबते आता किंवा पुढे कंटिन्यू करतात त्यामुळं आपल्यावर आहे आणि सात परीक्षा असं नाहीये की दर वर्षाला एक परीक्षा होणार म्हणजे होणार तर तसं नाही तुम्ही किती ग्रास्प करता आहे कारण फुटवर्क असते खूप जास्त फुटवर्क असते परत एक्सप्रेशन असतात सगळ्या गोष्टी ताल आणि लयीचं तुमचं छान जुळून यायला पाहिजे आणि जसं जसं लेवल वाढतील तसं तसं ते टफ होत जात आहे तर तेवढं तुम्हाला त्यामध्ये द्यायला पाहिजे तर पहिल्या दुसऱ्या परीक्षेपर्यंत साधारण एक एक वर्षात देऊ शकतात पण तिसऱ्या परीक्षेपासून थेअरी परीक्षा पण सुरू असतात थेअरी सुद्धा असते त्याच्यामध्ये तर तो शास्त्राचा अभ्यास तो पण करावा लागतो तर नंतर वेळ लागू शकतो काही मुली असतात एकदम छान की होऊन जात आहे त्यांचं वर्षा वर्षाला पण काहींना वेळ लागतो लेडीज सुद्धा असतात ज्यांना हाऊस असते लहानपणी शिकायला मिळालेलं नसतंय आणि आम्हाला शिकायचं होतं असं वगैरे असतंय तर त्या पण हळूहळू कारण फुटवर्क जास्त असल्यामुळे पाय गुडघे वगैरे ह्या सगळ्या कंबर ह्या सगळ्या गोष्टीचा तिथं मॅटर करतात तर असं असतं.

0: ती सांगते की कथ्थक तुमच्या शरीरामध्ये फक्त दिसायला एक 5 ते 6 वर्षांचा कालावधी जायला लागतो, फक्त तुमच्यामध्ये दिसायला की ही शिकते बर का, ही तुमच्याकडे बघून एखाद्याला जर कळणार असेल तर 5-6 वर्ष तुम्ही त्यात घालवलेली असतील तर ते तुमच्यामध्ये हळूहळू दिसायला लागतात. त्यामुळं आवड तर पाहिजेच आणि त्याच्याबरोबर तुमची कष्ट करायची तयारी पाहिजे, त्याच्याबरोबरीनं तो जो अभ्यास असतो तो केला पाहिजे, अभ्यास करायलाच पाहिजे अशी गोष्ट आहे. कारण असंच म्हणजे त्यांना काय वाटतंय, एक एक लोकांना असं वाटतंय किंवा माहिती नसते म्हणून वाटत असेल त्यांना की पिक्चरमध्ये किंवा रील्समध्ये अगदी सहज नसतंय तर हे आपल्याला जमून जाईल, तर ते तसं नसतंय. त्याच्या मागं फार कष्ट करायला लागतात, रोजच्या रोज प्रॅक्टिस करायला लागते. तुमची एक दिवसाची प्रॅक्टिस जर चुकली तर तुम्ही 40 दिवस मागे जाता असं सांगतात आमचे गुरु लोक. आणि एवढे मोठे मोठे गुरु आहेत, 70-70, 80-80 वर्षाचे जे आजही नाचतात आणि ते स्वतः म्हणतात की आम्ही पण अजून शिकतोच आहे, तर मग आपण तर कुठंच लागत नाही. त्यामुळे शिकण्याची तयारी आणि कष्ट करण्याची तयारी पाहिजे. आणि बाकी मग लय ताल ह्या गोष्टी सरावाने येत जातात. काही गोष्टी दैवी असतात की लय ताल तुमच्या शरीरात असेलच पहिल्यापासून, ज्यांच्यात नाही आहे त्यांच्यात ती सरावाने येत जाते, थोडी आवड निर्माण होत जाते. छोट्या मुलींना थोडं पुश करायला लागतं, कारण डान्स क्लास म्हणल्यावर त्यांना पहिल्यांदा असं वाटतंय की अरे हा गाणी लागणार आहेत आणि आपण मस्त नाचायचं त्याच्यावर, तर तसं नसतंय. तर हल्ली तो एक फिल्टर लावायला लागतो की हे असं नसतंय बरं काय, तुम्ही असं येऊ नका, थोडंसं बघा, गुगलवर सर्च करा की तुम्ही कथ्थक शिकायला येणार आहे म्हणजे नेमकं काय शिकणार आहे, त्याचा थोडासा अभ्यास करून चौकशी करायला या. नंतर मग त्या डिसअपॉइंट होतात, छोट्या असतात त्यांना समजत नसतंय, आयांचा हट्ट असतो डान्स शिकवायचा वगैरे. तर एक हल्ली सांगायला लागते मला की बघा हे असं असते, तुम्ही वाटल्यास थोडस बघा एक थोडे दिवस, धादिन धिंधा वगैरे असं असतंय, गाणी लागणार नाहीयेत. कोणतीही गाणी असतात पण ती पण शास्त्रीयच असतात, ज्याच्यावर पुढे जाऊन खूप पुढची गोष्ट आहे ती 4th-5th लेवल नंतर थोडं अभिनय वगैरे त्यामध्ये ऍड होत जातो मोठ्या प्रमाणात. तर असं असतंय.
1: छान, म्हणजे खूप गोष्टींचा विचार करायला हवा किंवा खूप गोष्टी आपल्या अंगी मूळच्या थोड्या असायला हव्यात. आणि तुम्ही म्हटला तसं आवड ही नक्कीच असायला हवी आणि आपण प्रयत्न केले पाहिजेत किंवा सराव हा महत्वाचा आहे. मग एखादी व्यक्ती कधी म्हणजे दुसरे क्लासेस घेण्यासाठी कॅपेबल होते,
0: ते तुमच्या गुरूंनी ठरवायचं असतं.
1: बर,
0: म्हणजे आता साधारणपणे विशारद झाल्यावर घेऊ शकतात, म्हणजे थोडं नॉलेज आलेलं असतंय, तरी पण आपल्या गुरूंना विचारून की मी सुरू करू का, किंवा एक एक गुरु स्वतःहून सांगतात की आता तू घे हा तुझे क्लासेस सुरू कर. आणि काही अडचण आली तर त्यांचा फुल सपोर्ट असतो. आता मी माझ्या गुरु माझ्या ताई शांभवी ताई, मला काहीही अडचण आली तरी मला अगदी म्हणजे की कसं काय घ्यायला पाहिजे काय करायला पाहिजे हे सगळं व्यवस्थित सांगतात. तर गुरूंचा सपोर्ट पण तेवढाच आवश्यक आहे. आणि आपल्याला किती कळलंय नेमकं ह्याच्यावर पण आपण ठरवायचं की आता मी घेऊ शकते का, मी घेऊ का, तू तेवढा वेळ तू तुझ्या विद्यार्थ्यांना देऊ शकणार आहेस का. घ्यायचं म्हटल्यावर छान 100% घ्यायलाच पाहिजे. उगत जायचं आणि तासभर वेळ काढायचा असं नाही, होता कामा नये, अजिबात होता कामा नये. तुम्ही तेवढं सिन्सिअरली शिकवलं गेलं पाहिजे तुमच्याकडून, तेवढी आपली तयारी पाहिजे की हा नाही मी शिकवीन छान शिकवीन, शिक्षण शिकवण्याची आवड पाहिजे, तर घेऊ शकता.
1: बरोबर.
2: बेळगावीन फर्स्ट कम्युनिटी स्टेशन आद वेणुध्वनी 90.4 FM ಗೆ ಶುಭವಾಗ್ಲಿ. ನಾನು ರಮೇಶ್ ಅರವಿಂದ್ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಕೇಳುಗರಿಗೂ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312473777.
1: म्हणजे हे तुमचे गुरु डिसाइड करतात की कोण आता केवढं कॅपेबल झालंय आणि ते दुसरे क्लासेस घेऊ शकतात स्वतः.
2: किंवा तुम्ही विचारा की मला घ्यायचं आहे तर मी घेऊ का, तर तुमची तयारी काय आहे ते त्यांना माहितीच असते, त्यामुळे ते सांगतात घे बाई तू सुरू कर, काय लागलं तर बघूया असं.
1: मग स्नेहल याच्या

0: व्यतिरिक्त तुमच्या आणखीन हॉबीज काय आहेत?
1: मला वाचनाची प्रचंड आवड आहे. मी भरपूर पुस्तकं वाचते, खाते पुस्तकं. मी म्हणजे एकदा काहीही काम नसेल आणि जर माझ्या हातात पुस्तक असेल तर मी एका ठिकाणी 3-3, 4-4 तास बसून पुस्तकं संपवते. मी
0: बापरे
1: आहे. भरपूर वाचनाची आवड आहे, फिरायला आवडतंय. फक्त आता हा इचलकरंजी बेळगाव प्रवास करून करून जरा नको आता एका ठिकाणी कुठेतरी बसूया असं वाटतंय एकदा. पण बाकी आहेत भरपूर हॉबी आहेत, त्यातल्या त्यात पुस्तक वाचनाची तर भरपूर आहेत.
0: मग आतापर्यंत कुठली अशी पुस्तकं म्हणजे कुठल्या टाईपचं वाचन करायला आवडतं?
1: मी सगळ्या टाईपची वाचते असं काही नाही. आणि म्हणजे माझं वाचनाचं असं आहे की पण हल्ली पॉडकास्ट किंवा कोणतरी सुचवलेली पुस्तकं असतात की हे वाचा, हा हे खूप सुंदर आहे, ह्यामध्ये हे असं आहे, तर मी ते माझ्या हातात काहीही असेल त्यावेळेला पेन असेल पेन मी भिंतीवर लिहून ठेवते डायरेक्ट की हे पुस्तक आपल्याला वाचायचं आहे. मी डायरेक्ट विकत घेते, ऑनलाईन घ्यायचं पटकन आणि ते संपवून टाकायचं. आणि पूर्वी लायब्ररीतनं खूप घेऊन वाचलेत, भरपूर पुस्तकं लायब्ररीतून. म्हणजे सुरुवातच मी 10वी झाल्या मी लायब्ररीत नाव घातलेलं. 11वीपासून मी पुस्तक वाचते. आणि मला आठवतंय मी पहिलं पुस्तक माझी जन्मठेप घेतलेलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं. आणि ओळीनं मी त्यांची म्हणजे असे एक लेखक घेतला की त्याचे सगळे वाचून काढायचे, जे म्हणजे जेवढे मिळतील तेवढे. मग त्याच्यानंतर थोडं सिडने शेल्डनचं वेळ लागलेलं. मग तो 007 जेम्स बॉन्डचं जरा वेळ लागलेलं. वय वाढेल तसं आवड बदलत गेली. पहिला ते जरा सळसळतं रक्त असतं त्यामुळे तसे छान वाटतात. नंतर नंतर थोडी विचार करायला लावणारी. आत्ता अगदी लक्षात राहिलेलं छान पुस्तक म्हणजे अमृता सुभाषचं मी असेन, एक उलट एक सुलट. ते म्हणजे ललित लेखांचं आहे, फार सुंदर. तिनं तिच्या अनुभवांवर तिच्या रोजच्या आयुष्यातलं जे आहे ते तिनं लिहिलेलं आहे, फार सुंदर. शिवाय आमच्या कथकच्या गुरु आहेत मनीषाताई साठे, म्हणजे माझ्या गुरु आहेत शांभवीताई, त्यांची आई म्हणजे मनीषाताई साठे, त्या 74 वर्षांच्या आहेत आणि ज्या आजही तेवढ्याच छान नाचतात, स्टेजवर परफॉर्मन्स देतात. त्यांच्या क्लासला आता 50 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे त्यांचे वर्षभर पुण्यामध्ये आणि पूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम सुरू होते. तर त्यांचं पुस्तक त्यानिमित्तानं त्यांनी लॉन्च केलं, तर ते पुस्तक वाचलंय. क्षमाताईंचं नृत्यावरचं एक पुस्तक आहे ते वाचलेलं आहे. तर चालू आहे वाचन थोडं थोडं.
0: बरोबर. म्हणजे वाचनाची आवड तुम्हाला खूप आहे आणि तुम्ही म्हटल्यासारखं एखादं पुस्तक ज्यावेळी आपण हातात घेतो त्यावेळी ते संपूर्णच तुम्ही शांत बसता
1: असता ना, आता पुढे काय होईल पुढे काय होईल.
0: बरोबर. मग आवडते लेखक वगैरे म्हणा किंवा असं काही सांगू शकता?
1: आवडते लेखक नाही, मला पुस्तकं छान आवडतातच, त्यामुळे आवडते नाही, मला सगळेच आवडतात. असं काही
0: कुठलंही वाचतात?
1: होय होय, कुठलंही वाचते. मी हातात असं भेळ खाताना कागद जरी असला तरी त्याच्यावर काय ते वाचत राहते मी.
0: छान. मग एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी करणं किंवा एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींना वेळ देणं, हा वेळ कसा मॅनेज होतो? मग
1: एखाद्या दिवशी क्लास असेल आणि तो क्लास काही कारणांनी होणार नसेल तर तो वेळ मिळतो, त्यावेळेत आपल्याला जे आवडते ते करायचं. शिवाय घरातली कामं असतातच, ती आपल्याशिवाय कोण करणार नसतात, त्यामुळे ती असते का. आणि आपल्याला ते म्हणतात ना, आवड असेल तर सवड
0: निघते,
1: तर ते होत.
0: अच्छा.
1: मुलाला अभ्यासाला बसवून आपण एखादं पुस्तक हातात घेऊन मोबाईल घेण्यापेक्षा पुस्तक घेऊन बसलं की तो पण अभ्यास व्यवस्थित करतो. नाहीतर मग हल्ली मुलांचं खूप असतंय, हा तू मोबाईल बघतेस आणि मी का अभ्यास करायचा, असं पण असतंय. त्यामुळं मोबाईल बाजूला ठेवून पुस्तक वाचत बसायचं त्याच्या शेजारी, असं पण असतं. किंवा हल्ली जरा पॉडकास्टचं वेळ लागलंय, छान छान लोक येतात पॉडकास्ट मध्ये, तर त्यांचे विचार ऐकायचे, ते सध्या चालू आहे.
0: छान. स्नेहल, मला सांगा आता कथकला घेऊन किंवा तुम्ही भरतनाट्यम शिकला त्याला घेऊन फ्युचर प्लॅनिंग काय आहे का तुमचे?
1: होय, मला आता कथक मध्ये विशारद झाले तर मला एम ए करायचं आहे विशारद कथक मध्ये. तर त्यासाठी आता माझी तयारी म्हणजे चालू आहे. वेळ लागतो त्याला, ते लगेच होणारी गोष्ट नाही आहे, कारण खूप तयारी करावी लागते. तुमची रोजची जवळजवळ 3-3, 4-4 तास तुम्ही नाचलं पाहिजे रोज, तर तुम्ही त्या अगदी कुठं पोहोचता. तर आहे, सुरू आहे, एम ए करायचं आहे.
0: तुमच्या फॅमिली बद्दल थोडस जाणून घेऊया की घरी कोण कोण असतं, माहेरी सासरी?
1: माझ्या माहेरी आई बाबा भाऊ भाऊजे आणि त्यांचा एक मुलगा छोटासा. आणि सासरी माझी सासू, दीद, जाऊ, त्यांची मुलं, माझे मिस्टर माझे सासरे 2-3 वर्षापूर्वी एक्सपायर झाले आहे. छान आहेत सगळे मस्त
0: छान. मग इचलकरंजीहून इकडे आल्यानंतर काही अडचणी आल्या का? म्हणजे
1: अडचणी म्हणजे आपल्या गावातला तो कम्फर्ट असतोय तो एकदम दुसरीकडे आल्यावर आणि काहीच माहित. मी आता सुद्धा इथपर्यंत 8 वर्षात पहिल्यांदा एवढ्या लांब एकटी आली गाडीवरनं आली इथपर्यंत. पण इकडं महेश काळेंचे वगैरे किंवा परवा द फोक आख्यांचा खूप मोठा कार्यक्रम झाला तर सगळे फॅमिली बरोबरच येतो ना. एकटं एवढ्या लांब नाही, भाजी बिजी आणायची तर तिथल्या तिथं
0: सगळं अवेलेबल आहे
1: त्यामुळं एवढ्या लांब. तर तो एक आला की ओळखी नाहीत, कुठल्याच ओळखी नाहीत, कुणाशी ओळखी नाहीत. मग हळूहळू जसं मुलाला शाळेत घातलं तसं एक एक पेरेंट्सची ओळख व्हायला लागली, कॉलनीमध्ये हळूहळू ओळख व्हायला लागली. मग तू काय करतीस? तर मी डान्स शिकवते ऑनलाईन घ्यायला सुरू केलेलं. मग अरे हो का, मग मला यायचं आहे. मग असं एका मैत्रिणीपासून जे सुरू झालं ना ते मग सुरू झालं. मग ओळखी वाढल्या हळूहळू छान. मग शाळेतले मुलाचे मित्रांचे पालक वगैरे त्यांच्या ओळखी झाल्या. डान्सच्या निमित्तानं जजिंगसाठी वगैरे बोलवतात. मग तिथूनच आपले नंबर जसे एक्सचेंज झाले तसं हळूहळू आता वाढत चालले ओळखी.
0: छान. स्नेहल म्हणजे आता तुम्ही व्यवस्थितरित्या सेट आहात. जरी बेळगाव इचलकरंजी करावं लागत असेल तरी पण दोन्हीकडे तुमचं व्यवस्थित सगळं सेटअप आहे आणि चालू आहे. छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्ही एवढं तुमचा जो प्रवास आहे तो थोडक्यात आपण डिस्कस केला, आपल्या लिस्नर पर्यंत पोहोचवला. कार्यक्रमाच्या शेवटी एक तुमच्या आवडीचं गाणं आपण प्रोग्राम मध्ये प्ले करू. तर कोणतं गाणं ऐकाल तुम्ही?
1: बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात.
0: हे गाणं तुमच्यासाठी प्ले केलं जाईल आणि तुम्ही या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच.
1: आणि तुम्ही पण मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप थँक्यू, धन्यवाद.
0: हा होता आजचा महिला जगत हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण स्नेहल शिरीष कांदेकर यांना ऐकत होतो. मूळच्या इचलकरंजीच्या आहेत पण कामानिमित्त गेली 8 वर्ष त्या बेळगावमध्ये राहतात. कथक मध्ये त्यांचं विशारद झालेलं आहे, त्यांनी त्या क्लासही घेतात आणि भरतनाट्यम सुद्धा त्यांचं झालेलं आहे. तर त्यांचा प्रवास थोडक्यात आपण ऐकला. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र बनू धोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगावी, ऍडमिशन्स ओपन फॉर 2026-27। डॉक्टर MS शेषगिरी कॅम्पस बेळगावी, KCET कोड E036। मोर दॅन 500 प्लेसमेंट ऑफर्स वर रिसीव्ड इन 2025-26। स्टुडंट सिक्युअर्ड अ हायेस्ट एन्युअल पॅकेज ऑफ अप टू 16 लाख पर एनम। द युनिव्हर्सिटी हॅज 150+ एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी मेंबर्स अँड 50+ डॉक्टरल डिग्री होल्डर्स। वेल इक्विप्ड लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब अँड Wi-Fi एनेबल्ड हॉस्टेल फॅसिलिटीज आर अवेलेबल। UG कोर्सेस, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA अँड MTech इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल। 60+ कंपनीज इन्क्लुडिंग इन्फोसिस, ज्युनिपर नेटवर्क्स, HPE, फेडरल बँक अँड बॉश विजिट द कॅम्पस फॉर रिक्रुटमेंट। फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल 08312440322 ऑर विजिट www.keletech.ac.in।
3: माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 27 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत। या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते। शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे। विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय, तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा। अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे। प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UD ID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे। अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा नेहरू नगर बेळगाव येथे। फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595।

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज, 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक, अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल, इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: एकत्र राहताना त्या क्षणा व्यतिरिक्त स्पर्श होऊ शकण्याचे असे कितीतरी क्षण येतील, मग काय करायचं?
1: अगं, इच्छा असेल तर सगळ्यातून मार्ग निघेल, विश्वास हवा.
0: तो तर आहेच.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: बेळगावमधील केएलई बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: बेळगावमधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: केली कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी चिक्कोडी. ऍडमिशन्स ओपन फॉर 2026-27. बी कोर्सेस अवेलेबल: सिव्हिल इंजिनियरिंग, मेकॅनिकल इंजिनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनियरिंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. पीजी कोर्सेस अवेलेबल: मास्टर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन अँड मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन्स. द कॉलेज इज NBA accredited अँड हॅज बीन रेकग्नाइज्ड बाय विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी एज अ मॉडेल इंजिनियरिंग कॉलेज. करिअर अपॉर्च्युनिटीज: 100% प्लेसमेंट असिस्टन्स विथ रिक्रुटमेंट सपोर्ट फ्रॉम मोर दॅन 50 कंपनीज including Infosys, Tata Group and Wipro. Special coaching is provided for UPSC, KPSC and GATE along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a well-equipped library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information, call 9483047799 or visit www.klecet.edu.in.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-0335-218 or at 944-98-21222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.

0: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर, श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग, OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.
2: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, BPT ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in. KLE ಸಂಸ್ಥೆ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.

0: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
1: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
1: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-248-6286.
2: केली टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, केसीटी कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-244-0322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. बेळगावचा नवा मानाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेले आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची.

0: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
1: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ
0: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ MRC ಹಿಂದುಗಡೆ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ಜೀವ, ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆಶಾ ಕಿರಣವಾದ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ. ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು
1: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್
0: ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ, ಬೋನ್ ಮ್ಯಾರೋ ಟ್ರಾನ್ಸ್ಪ್ಲಾಂಟ್, ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ.
1: ವಿಳಾಸ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, KLE's ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು MRC ಹಿಂದುಗಡೆ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ.
0: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255250 ಮತ್ತು 2473777, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 ಆರ್ ಜಸ್ಟ್ ಡಯಲ್ 1099.
1: ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
2: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPP, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-0335-218 or at 944-982-1222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.
3: माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 27 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून, गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड.
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये.
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा.
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी.
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल.
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी.
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील.
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा. 8 हायटेक शस्त्रचिकित्सा.
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल.
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण.
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम. तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.